प्रभ साचै साच रख्या उर धारी, नानक नामो गत मत पाई एहा रास हमारी। हर जन साचे साच कमावै गुर कै शब्द विचारी, आपे मेल लय प्रभ साचै साच रख्या उर धारी।

गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु हा गुरु।

विद्या विखम विचार। गावे को साज करे तन खेह, गावे को जी लै फिर देह, गावे को जापै दिसै दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथी न आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लैंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्म हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे प्रवाहो, साचा साहिब साच नाए, भाख्या पहु अपार।